0: ऐकच गजू, सांडपाणी परिसर रेंबी रेकाडो वाचू, हंगणदारी मुक्त शौचालय बांधो सोचू
1: सोचू,
0: दुर्गंधी सफाई नाली मोरी रे बाराचा

0: गज गजू झाड लगाओ रे झाड बचाओ आज बढ़ाओ जंगल
1: जंगला झाड़ी जाग जाओ भावी का पीढ़ी
0: गजू आज काल छेनी काय दुसरी याडी पेटे माहिती बाळ जलमच नानक्याती मोठो कचरा प्रेमेती करच याडी प्रेमेती करच ओ याडीन जुक बाळ्यान जुकाय प्रेमेतीला मोठो करच
1: हा जो झाडेन कणू लागत
0: झाडेन कणू लागत तसे पाहिरे आपण छेनी काय सुद्धा ऑक्सिजन म्हणू
1: म्हणू कर
0: हवा म्हणू रोगराई दूर रेणू आपण ती आणि छेनी काय आपण छेनी काय झाडेर ही करू आजकाल लोक कसो करायचं हातेम कराडी हातेम डबी चाले जंगलेन काटे लकडा फेके अनु कोणी कोण
1: झाडे जगवा झाडे लावा
0: एक झाडे लावा झाडे जगवा शासनेर केणोच.